0: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। सर्वोच्च न्यायालय ने यूपीआई लेन देन पर मर्चेंट डिस्काउंट रेट लागू करने के केंद्र सरकार के फैसले पर रोक लगाने से इनकार किया। बैंकों की आज से शुरू होने वाली 3 दिन की प्रस्तावित राष्ट्रव्यापी हड़ताल स्थगित। भारत पाकिस्तान में आतंकवादी ठिकानों पर की गई सर्जिकल स्ट्राइक की 10वीं वर्षगांठ मना रहा है। शहीद आजम भगत सिंह की आज 119वीं जयंती। कच्चे तेल की कीमतों में उछाल के बीच सेंसेक्स में करीब 1000 अंकों की गिरावट, निफ्टी भी 306 अंक गिरा। और एशियाई खेलों में भारत ने आज महिलाओं की 25 मीटर पिस्टल में रजत और अंडर 78 किलोग्राम कुराश स्पर्धा में कांस्य पदक जीता। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: हे आकाशवाणीचं हैदराबाद केंद्र आहे। मध्यम लहरी 406.5 मीटर्स 738 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध। सर्व रसिक श्रोत्यांना मेघना ढबूचा सप्रेम नमस्कार। श्रोते हो, दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो। उद्देश हाच की हृदयाचे आजार आणि त्यावरील उपायांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे। जागरूकता आणि वेळेवर केलेली कृती आपला जीव वाचवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी मदत करू शकतो। तर श्रोते हो, 29 सप्टेंबर 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक हृदय दिन वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने आजच्या निशिगंध कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत हृदयरोग कारणे लक्षणे आणि प्रतिबंध या विषयावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर पंकज जरीवाला यांची मेघना ढवू यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात तर मग। श्रोते हो नमस्कार। जागतिक हृदय दिन उद्या अर्थात 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार याचंच औचित्य साधून हृदयरोग कारणे लक्षणे आणि प्रतिबंध या विषयावर उपयुक्त आणि महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आकाशवाणी हैदराबाद स्टुडिओत हैदराबाद येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर पंकज जरीवाला यांना आमंत्रित केलंय। डॉक्टर पंकज जरीवाला सर नमस्कार, हैदराबाद आकाशवाणी स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत।
2: नमस्कार मॅडम।
1: श्रोते हो, डॉक्टर पंकज जरीवाला हे हैदराबाद येथे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ म्हणून सध्या कार्यरत आहेत। शैक्षणिक अभ्यासक्रमादरम्यान शरीर रचनाशास्त्र, शरीर क्रियाशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, विकृतीशास्त्र आणि बालरोगशास्त्र यासारख्या विविध विषयांमध्ये डॉक्टर पंकज जरीवाला यांनी सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत। यासोबतच हैदराबादचे सर्वोत्तम हृदयरोग तज्ज्ञ हा पुरस्कार डॉक्टर पंकज जरीवाला यांना 2015 प्रदान करण्यात आला होता। मेगा सिटी नवा कला वेदिकातर्फे प्रतिष्ठित वैद्यश्री पुरस्कार हा पुरस्कार डॉक्टर पंकज जरीवाला यांनी प्राप्त केलाय। डॉक्टर पंकज जरीवाला सर, हृदय म्हणजेच शरीरातील रक्त पंप करणारा मुख्य स्नायुमय अवयव हार्ट किंवा अंतःकरण। तर डॉक्टर पंकज सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की हृदय रोग याचा नेमका अर्थ काय?
2: हृदय रोग म्हणजे केवळ हार्ट अटॅक नव्हे, हृदयामध्ये बऱ्याच काही वेगवेगळे भाग असतात, त्या प्रत्येक भागाचा एक आजार म्हणजे हृदयरोग असू शकतो। हृदयाच्या ज्या मुख्य ज्या धमन्या असतात म्हणजे ज्याला आपण ब्लड वेसल्स म्हणतो, याच्यामध्ये येणाऱ्या ब्लॉकेजमुळे जे